0: ईशा सुवाले कुरंत
1: कोब्बला
0: दिवेही बहुगा सुकुंकुरे वेया कुरता की कोबा
1: अलिफु सीनु नूनु ता शवियन
0: रंगळु फेमवेरुं एमे मैक को बुनानी कीने
1: नाने फुलफिलेबो
0: वरर रंगळु वेहेता फेन्नेगु मे बुनम की कोबा
1: लिबे फुरसत के बेनुं हेफु मडु कोब्बला की कुरं कुरा सुवाले तमे
0: मि तैयार वणी दिवेही एफएम गेनस्ते शवियनी प्रोग्राम
1: शवियनी प्रोग्रामे दिवेही बहुगा सुवालो अन्ना ಕೊಂಗನ ಕಣ್ಣನಿ
0: ಕೊಮ್ಮೆ ಹುಕುರು ಅದಿ ಹೊನಿಹಿರು ದುವಹೆಗೆರೆ ಅಗ್ಗಡಿ ತಿರಿಹುಗ
2: ಶವಿಯಾ